0: राजा हा हिंद देश माझा
1: जगदीश जन्म घेई पदवीस थोर नेई
0: जगदीश जन्म घेई पदवीस थोर नेई
1: चढ़वी स्वधर्म साजा हा हिंद देश माझा
0: चढ़वी स्वधर्म साजा हा हिंद देश माझा
1: जनकादि राजयोगी शुकवास देव त्यागी
0: जनकादि राजयोगी शुकवास देव त्यागी
1: घुमवीति कीर्ति बाजा हा हिंद देश माझा
0: घुमवीति कीर्ति बाजा हा हिंद देश माझा
1: गंगा हिमाचलाची वसती जिथे सदाची
0: गंगा हिमाचलाची वसती जिथे सदाची
1: हो ऊनी राही कलिजा हा हिंद देश माझा
0: हो ऊनी राही कलिजा हा हिंद देश माझा
1: पृथुराज सिंह शिवजी स्वातंत्र्य वीर गाजी
0: पृथुराज सिंह शिवजी स्वातंत्र्य वीर गाजी
1: करती रणात मौजा हा हिंद देश माझा
0: करती रणात मौजा हा हिंद देश माझा
1: टिळकादि जीव देई प्रसऊनी धन्य होई
0: टिळकादि जीव देई प्रसऊनी धन्य होई
1: धरती स्वलोक काजा हा हिंद देश माझा
0: धरती स्वलोक काजा हा हिंद देश माझा
1: जगित्या विना कुणीही स्मरणीय अन्य नाही
0: जगित्या विना कुणीही स्मरणीय अन्य नाही
1: थोरात थोर समजा हा हिंद देश माझा
0: थोरात थोर समजा हा हिंद देश माझा
2: अब इस गाने की धुन हम लोग जैसे गाएंगे वैसे ही तुम लोग गा लेना सुन लो रेडी वन टू 1 2 3 1 2 3